0: या कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आम्हाला थोडासा वेळ दिला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या मधल्या श्रोत्यांना बरेच प्रश्न असतील, पण कार्यक्रमाची सुरुवात करताना मला जरा तुमच्या प्रवासाबद्दल विचारायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कसं केलं, तुम्ही सायकॅट्रिस्ट हा विषय कसा निवडला, आणि मग त्याच्यानंतर हे पॉडकास्ट किंवा युट्यूब हे कसं, हा प्रवास कसा होता?
1: पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आभार मानतो. ऍडिलेडच्या माझ्या मुक्कामामध्ये तुम्ही या कार्यक्रमात मला बोलवलं. आणि आता तुमचा जो प्रश्न आहे की हा प्रवास कसा झाला, तर कुठलाही प्रवास आपण फार योजनाबद्ध पद्धतीने किंवा आखून आयुष्याचा होत नसतो. तो आता इथवर आलो, तो जिथून निघालो तिथे हे कधीही मनात नव्हतंच अर्थात. आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आपण, मी त्या काळात जन्माला आलो, म्हणजे हा प्राचीन काळ झाला आजच्या पिढीच्या दृष्टीने. 1957 आहे माझा जन्म आणि महाराष्ट्रापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, कारण महाराष्ट्र 1960 जन्माला आला असं मी नेहमी गमतीने म्हणतो. पण सांगायची गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये जन्माला आलो आणि ही माझ्या दृष्टीने आनंदाची, माझ्यापुरती आनंदाची गोष्ट मी मानतो की ज्या काळामध्ये आई वडील मुलांवर कुठलाही दबाव टाकत नव्हते किंवा त्यांचं लक्षही नव्हतं, म्हणजे मुक्तपणे बालपण काय ते उपभोगायचं ते उपभोगू देत होते. आता मी कुठेही कार्यक्रमाला गेलो आणि पॅरेंटिंगवर मला बोलायला लावलं तर मी त्यांना म्हणतो की मी काही त्या विषयातला एक्सपर्ट नाही, पण एकाच वाक्यात सांगतो, द बेस्ट पॅरेंटिंग इज नॉट टू डू पॅरेंटिंग. तर मी त्या काळात जन्माला आलो जेव्हा देर वॉज नो कन्सेप्ट ऑफ पॅरेंटिंग, मुलांना बालपण उपभोगू द्या, तसं मी त्या क्षेत्र याच्यातून आलो. मी होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो अकोल्याला. एक गोष्ट आहे, आठवतो तेव्हापासून मला लेखक व्हायचं होतं. मी 5-6 वर्षाचा असेन पुस्तकं वाचायला सुरुवात, म्हणजे सुरुवातीला आपण चांदोबा वगैरे वाचतो ते, पण हळूहळू मी मराठीतल्या कादंबऱ्या, नंतर मग इंग्रजी साहित्याची ओळख झाली, थोडी बहुत हिंदी साहित्याची. हिंदी साहित्य समृद्ध आणि मोठं आहे, पण कृष्णचंदर, श्रीलाल शुक्ल आणि शरद जोशी आणि फार चांगले लेखक मला वाचायला मिळाले. इंग्रजी पुस्तकं मला आठवतं की मी 10वी 11वीत असेन त्यावेळी मी डोस्टोवस्की, बोरिस पास्टरनायक, अलेक्झांडर सोल्झेनित्सिन, जॉन स्टाईनबेक, माझ्याजवळ आजही पीजी वुडहाऊसच्या 30 कादंबऱ्या आहेत. आठवतो तेव्हापासून मला लेखक व्हायचं होतं. पण आपल्याकडे कसं आहे की आता मोठा हो डॉक्टर झाला, मी सायन्स ग्रुप घेतला, का घेतला मला माहित नाही, मार्क मिळाले कसे मिळाले मला माहित नाही, कारण मी अभ्यास म्हणून नाही केला. मला आवडायचं बायोलॉजी, झूलॉजी जे काय असेल ते. झालो डॉक्टर आणि डॉक्टरकीचा आपल्याकडे कोर्स माहित आहे, 4-5 वर्ष इतका पिळून काढतात, 17-18-20 सब्जेक्ट, आता 25 सब्जेक्ट झालेले आहेत, की तुमचे मग लेखन उर्मीन या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला पडतात. तशा बाजूला पडल्या. एमडी सायकॅट्री झालो मी, सायन हॉस्पिटलचा मुंबई विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट 1983 वे बॅक. एमडी सायकॅट्री झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न असा असतो, आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवलं एवढं, इतकी वर्ष आपला खर्च सोसला, आता एकही दिवस त्यांच्यावर भार पडता कामा नये. आम्ही 5 भावंड, मी सगळ्यात धाकटा, तर पोटापाण्यात लागलं पाहिजे. आणि सायकॅट्री अशी ब्रांच होती 1983 साली तरी, की कोणाचंही लक्ष नव्हतं या ब्रांच. मला एक डॉक्टर भेटला आणि तो मेडिकल ऑफिसर होता एका छोट्या खेड्यामध्ये, आणि तो म्हणाला की सायकॅट्री घ्या, कारण आजपासून 25 वर्षानंतर सायकॅट्रीची प्रचंड गरज लागणार आहे. की तो काय म्हणाला मला माहित नाही, मग सायकॅट्री पी पासून सुरू होती की एस पासून हे माहीत नव्हतं. बट देन आय टूक सायकॅट्री. मग पुढे व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायाच्या 15-20-25 वर्ष उलटली, त्याच्यानंतर मला जाणीव झाली की मी लेखक आहे आणि मी लेखन केलंच पाहिजे. 25-30 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मी ठरवलं की आता खरं म्हणजे डॉक्टरला निवृत्ती नसते, पेशंट येतात तोवर पेशंट तुम्हाला निवृत्त करतील तर करतील, नाही तर मरेपर्यंत डॉक्टर हा कार्यरत असतो. बट आय लेफ्ट आणि मी म्हटलं की इनफ इज इनफ, माझं पॅशन जे आहे त्याला मी वेळ दिला पाहिजे. मी गेली 15 वर्षापासून जवळजवळ पूर्णत लेखनाला वाहून घेतलं स्वतःला, 10 वर्षापासून निश्चितच. मागच्या 30 वर्षात 1 पुस्तक प्रकाशित झालं होतं, पुढच्या 10 वर्षात 10 पुस्तकं प्रकाशित केली, 10-12 पुस्तकं आहेत. माझं चौफेर इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये गालिबच्या शायरीवर माझं पुस्तक आहे, ग्रेस म्हणून मराठीतले गुढ कवी म्हणून प्रसिद्ध त्यांच्या कवितांवर एक पुस्तक आहे, विश्लेषणात्मक पुस्तक आहे. नंतर कथासंग्रह आहेत, इटालियन चित्रपट, मी जागतिक चित्रपटाचा दर्दी आहे, इटालियन चित्रपटावर एक पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि लेखनामध्ये सध्या मी स्वतःला पूर्ण वेळ वाहून घेतलेला आहे. आणि या प्रवासाची आणि या प्रश्नाची इतिश्री जर म्हणाल तर मी मानसरोगतज्ञ झालो. मानसशास्त्राचा अभ्यास हा काय प्रत्येक मानसरोगतज्ञ करत नाही. मानसरोगतज्ञ म्हणजे औषधं देऊन

0: पेशंटला दुरुस्त करणारा डॉक्टर. पण मी मानसशास्त्राचा जो अभ्यास केला त्यातून मला असं जाणवलं की जगातलं सगळं साहित्य, सगळ्या कला शेवटी माणसाच्या मनाची निर्मिती आहे. आणि माणसाच्या मनाचे जे विविध भावभावनांचं इंद्रधनुष्य आहे ते तुम्हाला खुणावतं. सगळं साहित्य इंटरपर्सनल रिलेशनशिपवर आहे, मानवी परस्पर नातेसंबंध यावरच सगळं आहे बेतलेलं. नाटकं असो, सिनेमे असो, चित्रपट असो, तुमचे साहित्य असो, कथा, कादंबऱ्या, कविता, कशाला, पॉलिटिक्स, राजकीय हितसंबंध, हे सगळे त्या व्यक्ती चालवते ना तो देश. व्यक्तीच्या मनाचा परिणाम, त्याच्या भीतीचा, त्याच्या भावभावनांचा परिणाम देशांच्या निर्णयावर होतो. लम्होने खता की और सदियोने सजा पायी असं जे म्हणतो आपण, शेवटी माणसाचं मन आहे सगळ्या मुळाशी. म्हणून मानसशास्त्राच्या अभ्यासाचा मला साहित्यामध्ये खूप फायदा झाला. त्यातून मग बाकी विषय आले पुढे. मला एक जाणवलं की आता मी सगळ्या तिथे मराठी बोलल्या जातो, तिथे मी ओळखला जातो पॉडकास्टसाठी. मला 3 वर्षापूर्वीच हे याची जाणीव झाली, आताच्या पिढीचं वाचन हे पॉडकास्ट आहे. वाचनाच्या मीडियम, माध्यमं बदलतात. आम्ही पुस्तकं वाचून मोठे झालो, आता पुस्तकं वाचायला वेळ नसेल. मी विमानात प्रवास करत होतो, मित्राशी गप्पा मारत होतो, विमान उतरल्याच्या नंतर मागच्या सीटवरनं एक तरुण मुलगा आला. तो म्हणाला, तुम्ही डॉक्टर नंदू मुलमुले का? तर म्हटलं, तू तर माझं तोंडही नाही पाहत, तू मला कसं काय ओळखलं? आवाजावरून. तो म्हणे, तुमचे पॉडकास्ट लावतो कानाला हेडफोन लावतो, मी काही व्हिडिओ नाही पाहत, मी ऐकत जातो, जॉगिंग माझं पूर्ण होतं आणि तुमचं पॉडकास्ट पूर्ण होतं. तर मला जाणवलं की हे या पिढीचं रिडिंग आहे, वाचन आहे. त्यांना ज्ञान कुठल्याही माध्यमातून मिळू शकतं, तर ज्ञानप्राप्तीचा त्यांचा हा एक मार्ग आहे. त्याच्यामुळे पॉडकास्ट पर्यंत हा प्रवास असा झालेला आहे.
1: आत्ताच तुम्ही म्हटला की टीव्ही एबीपी माझ्यावरती तुमचा टीव्ही सिरियल पण येत आहे.
0: हो हो, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी माझ्या कथा वाचल्या, त्यांना खूप आवडल्या. आणि मानस म्हणजे एक सायकॅट्रिस्टच्या त्याकडे पेशंट येतो समस्या घेऊन, आणि सायकॅट्रिस्ट त्याची उकल करतो आणि त्याला एक दिशा दाखवतो. त्यांना हे खूप आवडलं आणि ते म्हणाले की समाजात गरज आहे याची. छोटे छोटे प्रश्न असतात, मानसिक आजार असतात, तर 13 भागाची एक मालिका, अशा 3 सीझन झाले. तिसऱ्या सीझनची आता 4 ऑक्टोबर पासून सकाळी 10:30 एबीपी माझावरती सुरू होईल. सुबोध भावेने सायकॅट्रिस्टचा भूमिका त्याची केलेली आहे, अतिशय लोकप्रिय झालेला आहे. कारण सुबोध भावेची पर्सनॅलिटी अशी एकदम मॅचवर शांत अशी आहे, खूप लोकप्रिय झाली आहे, लाखो व्ह्यूज आहेत युट्यूबवर. ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे त्या त्या माध्यमातून, मी काही कोणाचं प्रबोधन करायला माझा काही मानस नाही आहे. ऑल टीचिंग टेक्स प्लेस इन अ फ्री ॲटमॉस्फिअर. नोबडी कॅन टीच यू, देर इज ओनली लर्निंग इन दिस वर्ल्ड. शिकलात तर शिकायला मिळेल, कोणी कोणाला शिकवू नाही शकत. त्याच्यामुळे मानसिक समस्यांविषयीचं जागृती वगैरे असे काही शब्द मी वापरत नाही, मी काही थोर समाजसेवक वगैरे नाही. पण जे करतो त्यातून लोकांना उपरती होते, ज्यांना समजतं त्यांना आवडतं ते, आणि आपोआप जागृती होते.
1: खरंय, मी पण खूप पॉडकास्ट ऐकते, कारण का तुम्ही म्हटलं तसं वेळ कमी असतो आणि परदेशात तर तुम्ही खूप ठिकाणी कारने ड्राईव्ह करत असतात, त्यामुळे बहुतेक वेळा मी ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्ट ऐकूनच प्रवास करते. आणि तुम्ही म्हटलं तसं तुमचं एक रन होतं किंवा प्रवास होतो आणि तुम्ही ऐकून येता. पण असं म्हणजे आता तुमचा अनुभव बघून तुम्हाला असं वाटतं का की सायकॅट्रिक प्रॉब्लेम आता जास्त व्हायला लागलेत पूर्वीच्या काळापेक्षा वगैरे असं, आणि काही गोष्टी आपल्याला अशा करता येऊ शकतील का की पुढच्या पिढीत हे प्रॉब्लेम होणार नाहीत? म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आपण काही करू शकतो का? काय हे अनादिपासून चाललेलं सायकल तसंच चालू राहील?
0: नाही, असं नाही आहे. दोन्ही गोष्टी आहे. पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस वाढलेला आहे, जागृती वाढलेली आहे. दुसरी गोष्ट, इन्क्रीज इन सायकॅट्रिक प्रॉब्लेम इज अ साईन ऑफ अफ्लुएन्स ऑफ सोसायटी. तुमच्या खिशात पैसे आहेत, कारण सायकॅट्रिक प्रॉब्लेम ही प्रायोरिटी नाही आहे जगण्यातली आपल्यासारख्या देशामध्ये. तर तिथे आता लोक बऱ्यापैकी, आपल्या देशाची परिस्थिती खूप छान झालेली आहे, चांगली झाली, लोकांजवळ पैसा आलेला आहे, अवेअरनेस वाढला आहे, साक्षरता वाढली आहे. त्याच्यामुळे या समस्या दूर झाल्या तर आपलं जगणं अधिक सुखावं होईल याची कल्पना लोकांना आलेली आहे. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्याची उर्मी. तिसरी गोष्ट म्हणजे आपला समाज हा समूहवादी समाज, आता तो व्यक्तिवादाकडे वाटचाल करतो आहे. अचानक बदल खूप मोठा झालेला आहे की अनेक मुलं परदेशामध्ये नोकरी करतात, व्यवसाय करतात, राहतात, आई वडील भारतात आहेत. त्याच्यामुळे हा जो एक पिढ्यांमधला संघर्ष आहे त्याच्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मग त्याच्यावर मदत आहे, त्याच्यावर समस्यांवर काहीतरी सोल्युशन आहे याची जाणीव लोकांना झालेली आहे. मानसशास्त्राचा स्कोप प्रचंड वाढलेला आहे. बघा, तुम्ही एक यशस्वी विवाह घेतला तरी तो तडजोडीने यशस्वी झालेला असतो. तो यशस्वी करण्यासाठी खूप प्रगल्भता लागते. त्याच्यामुळे समस्या माणूस आहे, माणसा माणसातले संबंध आहे, तोर समस्या राहणारच. किंबहुना आता वाढीला का लागतील, वाढीला लागण्याचे अनेक कारण आहेत. आता व्यक्तिगत महत्वाकांक्षा, इगो प्रॉब्लेम्स, अहममन्यता, आता नवीन नार्सिसिझम वगैरे हे शब्द आपल्या ऐकायला मिळतात, एक प्रकारचा अहंकाराचा भाग आहे. अहंकार हा काही आजार नाही आहे, पण समस्या तर आहे ना. आमचे सर असं म्हणायचे की तुमच्याकडे कोणीही काहीही प्रॉब्लेम घेऊन आला तरी तो सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण तो तुमच्याकडे आलेला आहे म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे सायकॅट्री नाही आहे, आमको याच्यावर काही औषध नाही म्हणून कोणाला हाकलू नका. उदाहरणार्थ आठवीतली मुलगी प्रेमात पडली, आई वडील घेऊन आले की हिचं वय नाही आहे, हिला समजावून सांगा. आता हे काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम नाही आहे, पण मला माझ्या गुरुचे शब्द आठवले की नाही समस्या घेऊन आलेले आहे ना, काहीतरी केलं पाहिजे. तर समस्या वाढल्या आहेत, विकार तर आहेत, विकारांवर औषध आहेत, समस्यांवर औषधं नाही आहेत. माझे पॉडकास्ट जे आहेत ते एका प्रकारे या समस्यांच्या उकलीच्या दृष्टीने एक दिशा लोकांना दाखवू शकतात, सर्व दूरपर्यंत जिथे जिथे ऐकल्यात. खूप लोक मला भेटले तसं म्हणाले की आम्हाला बरं वाटलं, आम्हाला लक्षात आलं की अशा समस्या असतात. एक तर माणूस म्हणाला की माझी समस्या मलाच माहिती, फक्त मला असं वाटलं की जगात कोणाला नसेल, अनेकांना असते, ऐकूनही मला बरं वाटलं पुष्कळ. तर मी एकटा नाही ही जाणीव सुद्धा लोकांना सुखावतेची वाटते, रिलीफ वाटते.
1: खरं आमच्या बहुतेक सगळ्या प्रेक्षकांना रिलेट होईल की तुमचे जे येणार आहे लोकांवरचे जे एपिसोड आहेत ते आमच्यापैकी खूप जणांनी ऐकलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना असं वाटतं की अरे हा हे अगदी आमच्या आयुष्यातले प्रश्न आहेत, आम्हाला ह्या अडचणी येतात किंवा आम्हाला असं वाटतं आणि हे याच्यावरती काय करता येईल हे तुम्ही खूप सोप्या शब्दात सांगता. तर मी आता असेच आमच्या एका श्रोत्यांना विनंती करेन की त्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला विचारावेत म्हणून. तर आपल्या समोर येत आहेत अनुप देशमुख, मराठी कम्युनिटीमधले खूप ऍक्टिव्ह सदस्य आहेत, तर त्यांना काही प्रश्न आहेत का आपण विचारूया.

0: नमस्कार सर, लाईक प्रथमतः तुमचे खूप आभार की तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात. जसं डॉक्टर प्रीतम गांधी म्हणले, तुम्ही अगदी काही थोड्या दिवसांसाठीच ऍडलेडमध्ये आत आणि त्यातल्या तर तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, त्यासाठी तुमचे खूप सारे आभार. जसं डॉक्टर प्रीतम गांधी म्हणले, तुमचे काही एपिसोड आता खूप व्हायरल होत आहेत येणार आहे लोकांसाठीचे. सो मला तेच म्हणायचं की जेव्हा एखादी व्यक्ती भारतातून परदेशात जाते, जेव्हा ती परदेशामध्ये गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरते, तिथपासून जो त्याचा प्रवास आहे, शेवटी तो दोन बॅग घेऊन बरोबर आलेला असतो आणि त्याला त्याच्यावरती एक प्रकारचं मनावरती ओझं पण असतं की कारण खूप सारे नातेवाईकांचं प्रेशर की बाबा हा मुलगा आता परदेशात जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर ह्याचं काय होईल, म्हणजे हा तिथे तग धरू शकेल का, म्हणजे कोणी तिथे ओळखीचा नाही त्याच्या. सो तिथपासून जो त्या व्यक्तीचा प्रवास आहे, त्यापासून जे इंडियातनं येताना कदाचित ती व्यक्ती ठरवून आलेली असेल की ठीक आहे मला एक दोन तीन वर्ष तिथे राहायचंय, जॉब करायचंय आणि मी परत भारतात जाईन, पण इथे आल्यानंतर जेव्हा सभोवतालच्या परिस्थितीमुळे तो जसा त्या चक्रव्यूहामध्ये अडकतो, म्हणजे त्याची इच्छा असते की नाही त्याला त्याच्या मायदेशी त्याला परत जायचंय पण तो जाऊ शकत नाही. सो त्याबद्दल तुमचं काय मत आहे की जी एक मनामध्ये प्रत्येकाची भावना असते की नाही आपल्याला आपल्या मायदेशी परत जायचंय पण जाऊ शकत नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
1: पहिली गोष्ट म्हणजे येणार आहे लोक यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. याचं कारण असं की आपल्याकडे आपलं गाव सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जायला लोक घाबरतात, नको वाटतं त्यांना. बदलाला माणूस घाबर, या जगात सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल माणूस किंवा नको वाटत असेल त्याला, तो बदल आहे. घर बदलणं, गाव बदलणं ही कठीण गोष्ट आहे. ती करून साता समुद्रापलीकडे येणाऱ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. एक खूप सुंदर शेर आहे, वो फूल सर चढा जो चमन से निकला, इज्जत उसे मिली जो वतन से निकला. तुम्ही आपलं गाव सोडल्याशिवाय तुमची प्रगती शक्य नाही, माझं ठाम मत आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे येऊन आपली जागा निर्माण करणं, आपली ओळख निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही अचीवमेंट मोठी आहे, कर्तबगारी आहे एक प्रकारची. तिसरी गोष्ट, देश परदेश ह्या कल्पना आता गळून पडलेल्या आहेत. एकेकाळी खूप दूर वाटत असेल पण आता नाही. आता मी नांदेडला, माझं हॉस्पिटल आहे नांदेडहून मुंबईला जायला 12 तास लागतात, तर दिल्ली मेलबर्न दिल्ली सिडनी फ्लाईटही 12 तासाचीच आहे. कुठे फार हे नाही राहिला. आपल्या संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकमची कल्पना आहे आणि मी हे मानतो माणसं सगळीकडे सारखी असतात. पाश्चात्य देशात विशेष करून खूप मदत करणारी माणसं असतात, खूप चांगले लोक मला इथले वाटतात. ऑस्ट्रेलियन लोक, परदेशातले लोक, युके USA हसून बोलतात, शक्यतोवर मदत करतात आणि अवकादोये जाऊन मदत करतात. त्याच्यामुळे माणूस कधी एकटा नाही आहे, माणूस सगळीकडे सारखा आहे. तुम्ही कुठल्याही देशात कुठल्याही गावी 5-6 महिने राहा, तुमचे 4 मित्र आपोआप होतात. माणसंच आहे शेवटी, त्यांच्या त्वचेचा रंग वेगळा असेल पण सगळे स्वभावाचे नमुने सगळीकडे आढळतात तसे इथे. पण इथे वातावरण मदतीचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, परत मायदेशी जायचं वगैरे या कल्पना, तो एका विस्ताराने विषय मी NRI एपिसोडमध्ये मांडलेला आहे. कुठल्याही मायग्रंटला ही कल्पना मनात येतेच. याचं कारण, मॅन वॉन्ट्स टू गो बॅक टू हिज रूट्स. आज माझं जन्मगाव अकोला आहे, मी शाळेत 10 वर्ष अकोल्याला राहिलो. आजही माझे शाळकरी मित्रांचे एक ग्रुप आहे. अजूनही आता अकोला हे शहर तसं काही फार चांगलं, आपल्या शहराची अवस्था सगळीकडेच खराब झालेली आहे, पण अजूनही अकोल्याच्या आठवणींनी माझे मित्र हळवे होतात. मी तेवढा होत नाही तरी सुद्धा आपल्या मायभूमीची आपल्याला हे असते. पण देर इज वन सेईंग दॅट यू कॅन नेव्हर गो बॅक टू युअर टाउन बिकॉज इट हॅज चेंज्ड. तुमच्या मनातल्या गावामध्ये तुम्ही मनातल्या मनातच जाऊ शकता. तुम्ही पुण्याचे आहात का? आता पुणे दरवर्षी इतकं बदलते आहे की आता तुम्ही तिथे जाल तर तुम्हाला तिथे तुमचं पुणे नाही दिसणार,
0: नाही
1: तुमची गल्ली नाही दिसणार, तुमचे सवंगडी तर नसणारच. अर्थात तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घराच्या गल्लीतले वाडे पडून गेलेले, तिथे 10 मजली इमारती उभे राहिलेले आहेत, सगळं बदललेलं आहे. यू कॅन नेव्हर गो बॅक टू युअर प्लेस, युअर नेटिव्ह प्लेस, बिकॉज नाव इट इज ओनली इन युअर माइंड. पण ही ओढ राहते माणसाला. पण खरं सांगायचं तर मी सुद्धा नवीन गावी आलो आणि मला खूप वाटायचं असं की मी नाही आय वॉन्ट टू गो बॅक. प्रत्येकाची एक मानसिकता असते. आय सॉ अ ब्युटिफुल पोस्टर. द पोस्टर कंटेंट अ बिग बनियन ट्री आणि त्याच्या खाली फक्त 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या की लाईक अ ट्री यू मस्ट थ्रो युअर सीड अँड ग्रो वेर एव्हर द सीड इज थ्रोन. झाड मोठं होतं, त्याला फळं लागतात, बिया, त्या बिया विविध मार्गांनी, वाऱ्यानी, हवेनी, पक्ष्यांच्या मार्फत दूरवर जातात, ज्या जमिनीवर पडतात तिथे रुजतात, तिथे दे थ्रो रूट्स, मोठ्या होतात आणि त्याचा वृक्ष तयार होतो. तुम्ही जिथे आहात तिथे एका वृक्षाप्रमाणे व्हा, तीच जमीन तुमची, तीच माती. आता असं म्हणणं चांगलं नाही आहे, पण यू हॅव चोजन अ कंट्री विच हॅज क्लीन एअर, क्लीन वॉटर, क्लीन एन्व्हायरमेंट, गुड वर्किंग कंडिशन्स. अजून काय असतं माणसाला पाहिजे आयुष्यामध्ये? हेच असतं. तुमच्या गावी जरूर जा, मनातल्या मनात तुम्ही जाऊ शकता. प्रत्यक्षही जा, ते गाव तुम्हाला सापडणार नाही, ठीक आहे, जाऊन येऊ शकता. जिथे तुमच्या हाताला काम आहे, जिथे तुमच्या कर्तृत्वाला मान आहे, ते तुमचं घर, ते तुमचं गाव. क्रिएट अ वर्ल्ड वेर एव्हर यू गो. वसुधैव कुटुंबकम ही कल्पना अशीच आहे की ही संपूर्ण वसुधा, वसुंधरा हे कुटुंब आहे. त्याच्यामुळे त्याची खंत करणं चुकीचं आहे. थोडासा एक नोस्टाल्जियाचा भाग असतो, नोस्टाल्जिया बाळगायला काही हरकत नाही. नोस्टाल्जियामध्ये आजही आम्ही पुलंची वाक्याच्या वाक्य पाठ म्हणतो आणि आम्हाला आवडतं पुलंचं साहित्य. आता आउटडेटेड झालेलं असलं तरी सुद्धा ते आपलंसं आहे, ती भावना कायम राहील माणसाची. त्याच्यामुळे कधीही खंत बाळगू नये की आपण आपला देश सोडून आलेलो आहे. सगळे देश, देशातल्या लोक, कल्पना सगळ्या सारख्या आहेत. तुम्ही जिथून आला ते सगळं बदललेलं आहे, त्याच्यामुळे तसा काही तो भाग राहिलेला नाही आहे. तुमच्या कर्तृत्वाला जिथे वाव आहे, जिथे तुम्ही उत्कर्ष साधू शकता. अगर जिंदगी में तुमने 10 लोगों के जिंदगी में अगर कोई बदलाव ला सके अच्छा, तो तुम्हारी जिंदगी सफल है. आम्ही एक 10-15 लोकांच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवू शकलो, त्यांचं काहीतरी चांगलं करू शकलो, तर तुमचं आयुष्य सफल आहे. मग ते तुम्ही जिथे घालवाल तिथे सफल आहे. उत्कर्ष त्यांनीच केलेला आहे ज्यांनी आपलं गाव सोडलेलं आहे. म्हणून वो फूल सर चढा जो चमन से निकला, इज्जत उसे मिली जो वतन से निकला. ही गोष्ट
0: नाही खरं. तुम्ही जसं म्हणलात की जसं आता आमची जी पिढी, आमचे रूट्स भारतामध्येच, पण भारतामध्येच आहेत, पण जी पुढची पिढी आहे की जी लहान मुलं आहेत, जी इथे जन्माला आली आहेत किंवा जे इथे वाढत आहेत, तर त्याच्यासाठी आपली जशी इंडियनची मेंटॅलिटी असते की बाबा आपण आपल्या मुलांना, आपण भारतीय संस्कार त्यांच्यावरती घडवावेत किंवा काय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की त्या मुलांनी जसं घरामध्ये आई वडील सांगतायत, नो डाऊट आई वडील मुलांच्या चांगल्या गोष्टीचाच विचार करतात, पण जे त्यांना बाहेर गेल्यानंतर शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा, जे त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागतात, सो त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: माझं अत्यंत स्पष्ट मत आहे आणि ते मी माझ्या पॉडकास्टमध्ये विस्ताराने मांडलेलं आहे की तुम्ही आपल्या आपली जी परंपरा आहे, परंपरा म्हणण्यापेक्षा आपल्या भारतीय समृद्ध एक वारसा आहे जो तत्वज्ञानाचा आहे, कलेचा आहे, शास्त्राचा आहे आणि आपल्या महाकाव्यांचा आहे, तो जरूर त्यांना द्या. पण मुलं जी पिढी इथे जन्माला आलेली आहे, ज्यांना इथे पुढचं आयुष्य आपल्याला घालवायचं आहे, त्यांना आयसोलेट होऊ देऊ नका. ते जेव्हा इथल्या समाजात वावरतील तेव्हा त्यांना इथल्या समाजाप्रमाणेच वागू द्या. अशी कुठलीही गोष्ट करू नका की ज्यांनी ते वेगळे दिसतील, कारण वेगळं दिसणं त्यांना परवडणार नाही, आवडणार नाही आणि मग या समाजात मिसळू नाही शकणार ते, आणि मग ते दुभंगलेल्या मनस्थितीत राहतील. मी माझ्या याच्यात उदाहरणही दिलेलं आहे की आपण दोरा बांधतो का गळ्यात, हाताला वगैरे, कुठे काय, आपण काहीतरी, तर त्या गोष्टी नाहीतरी ते कर्मकांड आहेत, ते काही खरं खोटं काहीच नाही आहे. ते जर त्या मुलांना शाळेत आयसोलेट करत असेल तर ते करू नका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथला समाज सुद्धा चांगला आहे ना, त्यांची काही संस्कार हे आपल्या पुढे उगाच आहे का, आपल्या 100 वर्ष पुढे आहे का बरं? कारण ते चांगला समाज आहे. तिथेही इथे सुद्धा मध्यमवर्गीय ऑस्ट्रेलियन असो, अमेरिकन असो, चांगल्या मूल्यांचे, त्यांची मूल्य चांगलीच असतात. चांगल्या मूल्यांचे जोपासणारे करणारे सगळे कुटुंबीय इथले तसेच असतात, आपल्यासारखेच असतात. त्याच्यामुळे मुलांवर आपल्या परंपरा किंवा आपली कर्मकांड लादणं हे त्यांच्यावर अन्याय करणार होईल, कारण ते मग वेगळे पडतील समाजापासून. त्यांना या समाजात राहायचं आहे. वेन इन रोम बिहेव लाईक रोमन्स. त्याच्यामुळे इथला पेहराव केला म्हणून त्याला वाईट बोलू नका. इथल्या ॲक्सेंटमध्ये बोलला, मुलं मल्टीलिंगल असतात, मुलं घरी मराठी उत्तम बोलतात, बाहेर गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन ॲक्सेंटमधलं इंग्लिश बोलू शकतात, फ्रान्समध्ये गेलं तर फ्रेंच बोलतील, जपानी बोलतील. मुलं मल्टीलिंगल असतात, ते अनेक भाषा शिकू शकतात. सगळ्या भाषा त्यांच्या कानावर पडू द्या, सगळ्या भाषांवर प्रेम करू द्या. त्यांचे मित्र, आणि विशेष करून सांगतो तुम्हाला, ॲडॉलसंट एज ग्रुपमध्ये ज्या पौगंड अवस्थेमध्ये मुलं आई वडिलांपेक्षा जास्त ते अनुकरण करतील आपल्या मित्रांचं, मैत्रिणींचं. त्याच्यामुळे ते तसे कपडे घालतात, तसं बोलतात, तसं वागतात, कारण त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये आयडेंटिफाय व्हायचं असतं. त्यांच्यावर आपले कुठले तरी पुण्याचे इकड तिकडचे संस्कार टाकून इथे वागायला लावू नका. आपले संस्कार वाईट नाही आहेत, ते घरी सांभाळा. आणि घरी बिलकुल, आता माझा नातू हनुमान चालीसा म्हणतो आणि इथे आता महाराष्ट्रीयन मंडळी आणि भारतीय मंडळी खूप झालेली आहे. इथल्या गेट टुगेदरमध्ये गणपती स्तोत्र आणि हे सगळ्या म्हणतो. परंतु जेव्हा इथल्या समाजामध्ये, ऑस्ट्रेलियन समाजामध्ये वावराल, इथलं शिक्षण घ्याल, इथल्या कॉलेजेसमध्ये जाल, तर आवर्जून त्यांना त्या त्या संस्कृतीप्रमाणे वागू द्या. त्याच्यात अजिबात आडकाठी करण्याचं कारण नाही आणि आपण आपले मूल्य सोडतो आहे का असा विचार करण्याचं अजिबात कारण नाही आहे.
2: श्री नंदू मुलपुले सर, आपल्या आपण आज आमच्यासाठी वेळ काढलात आणि आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात आणि आपल्या अनुभवातून आलेले विचार आमच्याशी मांडलेत, याबद्दल आपले मनापासून आभार. अजूनही वेळोवेळी असेच आपले कार्यक्रम इथं रेडिओसाठी, याशिवाय इथल्या मराठी कम्युनिटीसाठी सुद्धा सादर करता यावेत अशीच आमची मनापासूनची इच्छा आहे. तर आपण पुढच्या भागात आपल्या पुढच्या गप्पा नक्की ऐकूया आणि पुढच्या वर्षी इथे अजून एखादा कार्यक्रम सादर करण्याचं स्वप्न पाहूयात. धन्यवाद. श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्याच मनात अजून काही प्रश्न असतील आणि आपल्याला अजून गप्पा मारायच्या असतील, पण वेळेच्या बंधनामुळं आपल्याला आज इथंच आपला कार्यक्रम थांबवावा लागणार आहे. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा फेसबुकच्या माध्यमातून, जिथे आपण आमच्या पोस्टवरती कॉमेंट करू शकता, किंवा आपल्या कोर टीम मेंबर्सना मेसेज करून किंवा मराठी मंडळाला संपर्क करून आपण या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्याशिवाय आपल्याला जर कुठला कार्यक्रम सादर करायचा असेल किंवा आपल्याला रेडिओसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करायचं असेल किंवा रेडिओचा कार्यक्रम स्पॉन्सर करायचा असेल, तरीही ॲडलेड मराठी मंडळाला जरूर संपर्क साधा. आणि ऐकायला विसरू नका 103.1 FM दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची,
4: परवा भी कुणाची. नमस्कार श्रोते हो, दिवाळी म्हणजे दिव्याचा उत्सव, फराळाचा आस्वाद आणि आपल्या माणसांची सोबत. ॲडलेड मराठी मंडळाची या वर्षाची दिवाळी कलेचा दीपोत्सव 1 नोव्हेंबर रविवारी वुडविल टाउन हॉलमध्ये 2:30 ते 3:30 पर्यंत आहे. यावर्षी लहान मुलांसाठी मॅजिक शो आहे, फ्री मेहंदी आहे, फूड स्टॉल्स आणि दिवाळी बाजार पण आहे. यासोबत थोडे गेम्स पण खेळूया. कोणाला काही टॅलेंट प्रेझेंट करायचं असेल तर ही उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे. मृदगनच्या या वर्षाची अंकासाठी तुमच्या कविता, व्यक्तिगत कहाण्या, कल्चरल रिफ्लेक्शन्स, ट्रॅव्हल स्टोरीज, स्पेशल रेसिपीज पब्लिश करायला डॉक्टर दीपाली प्रधानला आर्टिकल्स सबमिट करावे. चला तर 1 नोव्हेंबरला भेटूया वुडविल टाउन हॉलला 2:30 वाजता आणि सगळे मिळून दिवाळी साजरी करूया. नमस्कार.